पाणी पिता माता धरत महत दिव सरा द्वैदाई दाया खेले सगल जगत चंगियाईया बुरियाईया वाचे धर्म हदू